रे गम मग रे सा रे गम सारे ग सारे साग घरे सानी रे सानी धानी तारे घरे सारे ग सारे साग घरे सारे ग सारे ग सारे साग सारे साग सारे साग घरे सा सारे ग सारे साग घरे सारे गम मग रे सारे गम सारे साम गम मग